0: mārī nāni lī mī kūrī chāgīṃ pāk tī chē tā kāñcē lē kāñ chīk chūnī lī chē kōg tāng chē tōng guāyē nīni pē tā pāk xīn lē tōl chē mī sā rū chū gu tē sā wāng chū gu tē sā lū chū gu tē tī tā pāk kāng gu chāgīṃ yā chī chē wū tē shā tōg tō tā chē wū tē tē spēs nā mī gu tā nī mā chā shā yī mō yī kā chī lī gu rū gu tī guā chē nī yī pēs nā mī gu अंजे दिन रचिन राय रा, वो तो आजुन दिगिना दिला, दे कोना योग निजानी वो दे, दिगिना तं जीव वाचिल, लोरां रोतोस मिचिले मनो, तं तंसां कुरें दे चाचामी, तो केन्या तं दवसे मानु माम, कंजे पुजुकां कुरें तोंये, लोसु तोल कंजे कांचे निले, फामेंगे तग राजे चीके वोले, कुरें चिजों रोना इने तग रांपे, तं आजूसुन लोटो बी नंदोरे सिंगो जो बा केई दिन मासी ता आजू कोलोंग ता शासा कुरे कबान रोक जुने क्या जेने ले कुरे इने माती जानवा कंजे सिंहुं जेन मी जीजू केई लोग पैसे कलू ता कोई ये ता ये शादे ते जेन मी जीजू केई दिए कंजे कबा कहाँ चेक जुने ले कुरे लाजिस लोटे शासन हीरो सु शादे को चुना दान तमसा तो चेन वो तेरे पे होता है नहीं माँ वो गाता है स्टे नज़ो से ता तेरे सुबह ते तो जो टी रिंग को स्टे अंजे कुछ लोग यूँ चेन वो दूसरे के पे होता है चेन वो कमीरा वो तेरे जानू यूँ
1: तंग ना जो बेगान चुन चुन या जी कुंडिंग की ता ची चले ले शाम या ना ची ना जो शिंगरो मंजो की टुंगुंग पापी बे Dile indis kungsi tuwa, di korchi ngudu naruna.
0: Uye kungsi tigita, konga pegan, dile tsayu todam kungsi cheche, wadine chisabda. Ta dini tigita, kore lagira tiche, ta tigi lege, gyajira ti shishak dini, tingaj tigi tsu yume di, azu shantrange, ta lok tongil ma chu kyangsukne. Lok tongil chu kyangne la, ta kajak tigi kongzang, काम कोचिन या लेजे दिन ट्रोयांग नाम रा रोंग ही ठिंग जी ता छोये ता से दिले दी न दे छुसुल ता वो दी ते लागी दी जोने दिने आज शेन की ता इने रोंग के तो थम जी नाय बा कंजे ता तों योंग ता दी तो ना लो की शिंग सुन रो तंग दी यो जी जेबे ले देला ता कुरे दी की माज देला ti shi chu shi sun di gaya don sun ki chu tangpo wotus kare zonne tenbi rabdi wotus jane la nya di azo kadul nyungu si gye shu si mungu di azo ta kun sun drabe chen ta kun sun drabe chen la dini den ro kukil lok drongel ta drongel nyan ro kwa chepli di wotus kare che di imba di nye wo kun sun tangi di ta so so su लेहे चेदाम दे तंग दी युरो न्याशुम के तेसर चुमस ता दिने शु ता निमु काशे जि सोने माशो केंजो दोस करे ता दी कुसु ड्रबे छन सुदेम से चेचे ओ दोस करे ती जासु जना ओ दी मी ड्रबे ने दी कोंदाई आ जो की जों शिनजे जिमपि जुगी ता मी उजिन दोगुम ते मी दिने दा मी कुसुरि पेना kāna yī pēnā jēngēn, dōbā jīl kīnshī jī wāb sīkīnā. Kīnshī kāna sīnā wā dēdē jī sīkīnā. Wā dā jēng kīnshī sīnā, tā kīnshī shiāng jēmā, ā sū tōng zū pēsār jē jē. Wā dūs jē sūlī. Tā wā dī jēnē lā, tā dēn rā tū kio nē, nē tōng kiāmi nīshū zēngi gī, dā wū shī bē, nīshū gē ngī bā dī nē, tā pā sū gēng gyō rā dī jē tū pū, gēng jīn jō yā rā dī. Dī nē ti shi ju xie song de jie dong song ji ju tam di na ne nguen gen dao xi di mi pa jia jie di mi ma duen ge jiang su gong di ni wo ma zong zong ge do tam ju ne sui re na ye de lo chik chik ma gyue ye nam gen ji nam wo du su chi ta wo di ji zang ta di gi a zui gi dang di kure nyung bo pan yun yue di le shu jie tu ye di a zui ta zong zu di gi gi zu sun wa bun li zu sun bu di gi nang gi ta mi wo dar ju shu jirakegi, dar ju shu nekegi se, wo rigo je ta, gangda ge ta, kanje